0: नंबर भी असावाके नोट कराइंदा हलंदासीं 0301-2196-851। कंहिं बि बीमारी बाबति अवां डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था, अवां डॉक्टर साहब खां पुछी सघो था। का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि मायूस नाहे थियणो, मायूसी कुफुर आहे। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं महिरापुर FM 94। कंहिं बि बीमारी बाबति तव्हांखे मालूमात वठणी आहे त 0301-2196-851 ते तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। कॉलनि जो सिलसिलो जारी आहे, पर असीं पहिरियां डॉक्टर साहिब सां मुखातिबु थींदासीं, इन खां बाद में दोस्तनि जूं कॉल्स बि प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं। डॉक्टर साहिब, हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, कोटली कबीर रोड, महिरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। सभु खां पहिरियां असीं डॉक्टर साहिब खे ख़ुशि आमदीद चऊं था, जो डॉक्टर साहिब जूं मोहबतूं आहिनि। डॉक्टर साहिब पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में अचनि था। डॉक्टर साहिबु, अस्सलामु अलैकुम। डॉक्टर साहिब, ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे?
1: जी साईं, अलाह ताला जा सां।
0: अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे अवां ॼाण ॾींदा, पर इन सां गॾो गॾु जेकी तव्हां ॾींहुं वेहो था पंहिंजे क्लिनिक ते, अवांजो टाइम छा आहे, अवांजो डेज़ कहिड़ा आहिनि, जेके मरीज़नि जो इलाज कयो था महिरापुर शहर में?
1: औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम, बिस्मिल्लाहि रहमान रहीम, सलाहु वसलम। पहिरां त सभु तारीफ़ूं उन रब पाक जूं, जेको असांखे जीआरे थो, खाराए थो, रोज़ी ॾिए थो, ख़ुशी ॾिए थो ऐं सभिनी ज़मीनी आसमानी आफ़तुनि खां महफ़ूज़ रखे थो। असांजो प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जेको बर वक़्त हिन टाइम ते नशर थींदो आहे, असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, अव्हांखे ख़बर आहे त हफ़्ते जा 6 ॾींहं महिरापुर शहर में मौजूदु हूंदी आहे, जंहिंमें जुमे जो ॾींहुं, छंछरु जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं, 3 ॾींहं असां चेकअप फीस फ्री जेको आहे सो रखी आहे,
0: बहितरीन अमल
1: ऐं मेडिसिन्स मरीज़ खे स्टोर तां वठणियूं पवंदियूं आहिनि, ऐं बक़ाया जेके ॾींहं हूंदा आहिनि, सूमर, अरबा, ख़मीस, बाक़ी अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे,
0: बंदि हूंदी आहे।
1: ऐं इहो नोट ज़रूरु कराईंदा हलूं दोबारा त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। उन खां बाद में जेकी टाइमिंग आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं, ऐं जेकी एड्रेस आहे उहा आहे कोटड़ी रोड साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, इहो ज़रूरु ज़हन में रखंदा, साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, कोटड़ी रोड, महिरापुर शहर में। उनखां अलावा मौज़ूआतनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त असां कोशिशि इहा कंदा आहियूं त जीअं त असांजो प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे त अवेयरनेस जेको आहे सो अवाम ताईं, कहिड़ी बि बीमारी हुजे, चाहे जेको आहे सो का कुदरती सौगात हुजे या नुस्ख़ा हुजनि, त उहो असां जेको आहे सो पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं जेको आहे सो पहुचाईंदो, जीअं उहो उन मां वधि में वधि लाभ हासिलु करे सघनि। अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह जी जेकी मौसम आहे, ॾिसो तमामु हिकिड़ी गर्म जेको आहे सो मौसम आहे, ऐं गर्मी तमामु घणी वधी वई आहे, ऐं इन में जीअं गर्मी वधंदी आहे त कुदरत जे तरफ़ां अल्लाह ताला जेको आहे सो बेशुमार अहिड़ियूं थधियूं सब्ज़ियूं ऐं अहिड़ा थधा फ्रूट जेको आहे सो कुदरत जे तरफ़ां नाज़िल कंदो आहे, जेके असांजे लाइ ई हूंदा आहिनि ऐं कुदरती शयूं आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधी बि ख़ुशी थींदी त इन्हनि ई जेको आहे सो सौगातुनि मां, इन्हनि ई कुदरती शयुनि मां ई दवाऊं बि तयारु थींदियूं आहिनि, इन्हनि ई जड़ी ॿूटियुनि मां ई असांजी होम्योपैथिक जूं दवाऊं तयारु थींदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त लाड़ो जेको आहे सो डॉक्टर्स ॾे कंदा आहियूं, लेकिन सुठी ॻाल्हि आहे, लेकिन बहितर ॻाल्हि जेकी आहे मुंहिंजी नज़र में आहे ऐं जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे ऐं जेके पेशंट्स में महिल ताईं ॿुधाईंदा आहियूं त कमु उहे वरी बि असांखे कुदरती पंहिंजी शयूं ईंदियूं आहिनि। मिसलनि हाणे जेकॾहिं को बि मसइलो हूंदो आहे त असां कुदरती हवाले, छो जो अॻे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु त तमामु घणियूं फैसिलिटीज़ आहिनि त मेडिसिन्स मिसाल हिकिड़ो प्रिपेयर थियनि थियूं, अचनि थियूं, या जेको असां माण्हू हॉस्पिटलाइज़ थिए थो, एमरजेंसी में इंजेक्टेबल थिए थी, या इवन जेको आहे को अहिड़ो मसइलो आहे त सर्जरी बि थिए थी, लेकिन अव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त असां वटि होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं जेके आहिनि जेके बग़ैर इंजेक्शन जे असरात कंदियूं आहिनि, बग़ैर सर्जरी जे जेकी जेकॾहिं पथरी आहे त उहा निकिरी ईंदी आहे, बग़ैर कंहिं जेको आहे सो इंजेक्शन जे कोर्स जे जेको आहे सो कोर्स थींदा आहिनि कहिड़ी बि वॾनि बीमारियुनि जा। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां ॻाल्हि पई कई त गर्मी वधी वई आहे ऐं हिन गर्मी में जेको आहे सो लू लॻंदी आहे, ऐं इन लू लॻण दौरान जेको आहे सो जेके कुदरती जेके सौगात या फ्रूट्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु अॼोको प्रोग्राम कोशिशि असां इहा ई कईसीं त अॼोके हिन जेको मौसम जे हवाले सां फ्रूट ते जेकॾहिं ॻाल्हायो वञे त छो जो उहो माण्हू दवाउनि ते केतिरो सारो ख़र्चु करे थो, पर जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां हिकिड़ा शयूं मौजूदु आहिनि त उन्हनि मां छो न माण्हू फ़ाइदो वठे। ऐं खोड़ सारा इन वक़्तु ॾिसो तव्हां जेकॾहिं मिसाल ॾिठो वञे त आलू बुखारा मौजूदु आहिनि, जामन जेको आहे सो अची विया आहिनि, या जेको आहे सो मिसाल हिकिड़ो चकू जेको आहे सो आहे, पपीतो जेको आहे हुई मां अक्सर ॿुधाईंदो आहियां, वंगो मौजूदु आहे, फारवा मौजूदु आहिनि। लेकिन फारवनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, जेके फालसा बि चवंदा आहिनि, त फारवा हिकिड़ी शार्ट यानी वक़्त जे लाइ हूंदा आहिनि हिन मौसम में, मिसल मई ऐं जून ऐं जुलाई जो कुझु हिसो जेको आहे सो ई हलंदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे सो वरी ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं पर लेकिन हुननि जा फ़ाइदा ॾिसो तमामु जेको आहे सो घणा हूंदा आहिनि। फालसा जेके आहिनि फारवा, उहे हिकु त जेको आहे सो जेकॾहिं बेसिकली फ़ाइदा हिननि जा शुरूआती हिकिड़ो ॿुधायूं त हिकु त जेको आहे सो हुन में विटामिन ए आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो फॉस्फोरस हुन में पियल आहे, हिकु त एंटी ऑक्सीडेंट आहे। एंटी ऑक्सीडेंट असां हुनखे चवंदा आहियूं जेके फासिद मादा इंसान जा जेके अंदरां ज़हरीला मादा हूंदा आहिनि उनखे हू जेको आहे सो उहे अख़राज करण में मदद कंदो आहे। ऐं फासिद मादनि में खोड़ सारियूं शयूं अची वियूं मिसलनि, ऐं उनखां पोइ जेको आहे सो जीअं विटामिन ए जी ॻाल्हि कई, फॉस्फोरस कई, ऐं जेको आहे सो विटामिन बी ट्वेल्व जी ॻाल्हि कई, त इन्हनि में इन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त इन में भरपूर नमूने सां यानी तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे बि रत जी कमी आहे त उहा जेको आहे सो दूरि थींदी आहे, कंहिंखे ऐसा बि कमज़ोरी आहे त उहा हुन सां जेको आहे सो फारवा जे करे माण्हू खाए थो त उन सां ख़तमु थी, कंहिंखे बि हिकु त जेको आहे सो जिगर जो मसालो अहम हूंदो आहे, कंहिंजो फैटी लिवर आहे, या जेको कंहिंखे हेपाटाइटिस बी ए खां वठी हेपाटाइटिस ए आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उनखे जिगर खे रीबिल्ड कंदो आहे, जिगर जी इस्लाह कंदो आहे। तव्हां ॾिसो असांखे जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ थिए थी त असां गर्मियुनि में वञी ड्रिपूं जेको आहे सो हणाईंदा आहियूं, ऐं जेको आहे सो जिगर जी बीमारियुनि में माण्हू मुबतला थी वञनि था त पोइ जेको आहे सो खोड़ सारे जे फैटी लिवर थी वञे थो त खोड़ सारे यानी मुश्किलातुनि में अची वेंदो आहे। लेकिन असां वटि अहिड़ियूं बेशुमार दवाऊं मौजूदु हूंदियूं आहिनि होम्योपैथिक जूं ठहियल, जंहिं सां जेको आहे सो असां जेके इहे जेके बीमारियूं आहिनि, फैटी लिवर आहे, हेपाटाइटिस बी आहे, हेपाटाइटिस सी आहे, उन ते जेको आहे सो माशाल्लाह सुठे नमूने सां हू क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला जेको आहे फारवनि में बि इहा सलाहियत मौजूदु रखी आहे, छा असां स्टडी कई आहे ऐं ऑब्ज़र्व कयो आहे, ॾिठो आहे अवे ताईं, तॾहिं जेको आहे सो हीउ प्रोग्राम पहुचायूं पिया, ऐं इन जी हिस्ट्री आहे उहा पढ़ी करे, उहा ॾिसी करे, उहा पंहिंजे एक्सपीरियंस में आणे करे, छो जो माशाल्लाह जेको आहे सो हिन प्रोग्राम कंदे असांखे एफ एम रेडियो ते चाहे मुख़्तलिफ़ स्टेशन्स हूंदियूं आहिनि, मोरो, खैरपुर, नवाबशाह, सकरंड, मेहरापुर, काफ़ी हंधनि ते असां जेको आहे सो इहो ॻाल्हायो आहे ऐं कमु कयो आहे, त जेको आहे सो इन दौरान इन्हनि जी जेको आहे सो इन छहनि सालनि जे दौरान जेको आहे सो काफ़ी दफ़ा असां इन टॉपिक्स ते जेको आहे सो ॻाल्हाए बि चुका आहियूं। अॼु बि इहो ज़रूरी महसूसु कयोसीं त हींअर मौसमु आहे ऐं अवां ताईं छो न जेको आहे सो हीअ ॻाल्हि पहुचाई वञे त हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी सस्ती शइ ऐं सुठी शइ जेकॾहिं असांजो ग़रीब अवाम ऐं या जो चाहे कहिड़ो बि जेको आहे सो चाहे अमीर हुजे या ग़रीब हुजे, पर जेकॾहिं हिन शइ मां हुनखे फ़ाइदो पवे त मां चवां थो त जेको आहे सो तमामु सस्तो आहे। बेशक उहो माण्हू जेको आहे सो उहे शयूं इस्तेमालु करे दवाउनि खे तर्क करे छॾे ऐं तमामु बहितरु, मैदे जे लाइ तमामु बहितरु आहे, जंहिंखे मादे जी तकलीफ़ आहे, मादे जी गर्माइश आहे, जिगर जी गर्माइश आहे, रत जी कमी आहे, उन जे लाइ ई तमामु हिकिड़ो बहितरु मुफ़ीद आहे, ऐं उनखां पोइ यू टी आई में यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन, जंहिंखे बि गुर्दनि जी तकलीफ़ रहंदी आहे या प्रोस्टेट ग्लैंड जंहिंजो वधी वेंदो आहे, उन में पेशाब रुकजी ईंदो आहे, बर्निंग थींदी आहे, तेज़ाब थींदी आहे, जलन थींदी आहे, उन में काफ़ी सारो फ़ाइदो थींदो आहे। अवां खे ख़बर आहे त असां वटि हिकिड़ी हर्बल जी मेडिसिन्स आहे क्रेन मैक्स जे नाले सां ईंदी आहे, किनि में जड़ी बूटी आहे क्रेन बेरी पियल आहे, जेके असांजा वॾा वॾा प्रोफेसर हज़रात डॉक्टर साहिबान जेको आहे सो उनखे लाइक कंदा आहिनि ऐं उहा जेको आहे सो लिखंदा आहिनि, त उनजो कमु ऐं फारवन जो कमु तमामु उहो ज़ागोई सेम आहे। हालांकि हू हिकिड़ी सौशे मिलंदी आहे जेकी 50-100 रुपया हिकिड़ी पुड़ी आहे या सीरप मिलंदो आहे जेको 200-300 रुपए जो शरबत आहे, पर उनजे जेकॾहिं तव्हां फारवन जो शरबत पीअंदो त ईअं सम्झो जस्ट लाइक तव्हां क्रेन मिक्स इस्तेमालु।
0: माशाल्लाह तमामु घणी अॼु तमामु बहितरीन अवां ॼाण आई आहे डॉक्टर साहिबु, असांजी
1: बिल्कुलु कोशिशि इहा ई आहे त अञा जेको आहे सो वधीक हिन टॉपिक ते ॻाल्हायूं,
0: मौजूद अॻिते बि ॻाल्हाईंदासीं,
1: बिल्कुलु
0: छा पुछंदो डॉक्टर साहब खां बाबा?
2: हफ़्ते
0: अच्छा माना वात जो सूर हफ्तो आहे वरी हफ्ते जो वात में सूर चप पचंदा या भी तकलीफ़ काई या ज़बान में
2: ज़बान
0: ऐं चप पची था पवनि मादे बादे जी तकलीफ़ हूंदी खाइण पीअण में कीअं आहियो अच्छा हूअं सही आहियो तव्हां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो मुंहिंजे ख़्याल में इहा मादे जी जॾहिं तकलीफ़ हूंदी आहे इन जे करे इहो वात पचल रहंदो आहे घणो पोइ या वरी काई शइ माण्हू अहिड़ी इस्तेमालु कंदो आहे मिसाल काई खंड या काफ़ी नंढे ॿारनि वांगुरु कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे पोइ थोरो चस्को बि थी पवंदो आहे इन जे करे बि थींदो आहे बरहाल डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो वधीक ठीकु आहे एफ एम ॿुधो
1: हा बिल्कुलु जेको आहे सो वात पचण जा बि खोड़ सारा जेको आहे सो मसाला हूंदा आहिनि ज़ाहिर या जेको आहे सो को जीअं मिठाण जी ज़्यादा इस्तेमालु करण जी ॻाल्हि कई को खट इस्तेमालु ज़्यादा करे थो को जेको आहे सो तरियल शयूं ज़्यादा इस्तेमालु करे थो त उन जे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि या केरु वात जी सही सफ़ाई न कंदो आहे उन जे करे बि जेको आहे सो वात पची पवंदो आहे इन जे करे सुबुह शाम हिकु त मसवाक तमामु ज़रूरी आहे उहा करणु घुरिजे ऐं उन खां पोइ जेको आहे सो पाणी गरम करे उनमें हेड या जाण या लूणु विझी उन जा गराड़ा करणु तमामु मुफ़ीद आहिनि ऐं बहितर उन जो इलाजु असां वटि दवा मौजूदु हूंदी आहे वरना अधे खे मशहूरु न फ़िलहालु मसवाक करे ऐं ॿियो स्पंगुर जी इस्तेमालु करे या वरी रूबरू ॾेखारे
0: सघे
1: फ्री डेज जुमो छंछरु आचर मौजूदु
0: फ्री डेज़ आहे उन्हनि में ॾेखारे वठे त वधीक बहितर थींदो हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे कॉल जे तरफ़ ईंदासीं अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम साईं
0: दुआ अलहमदिल्ला केरु साहिबु पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं किथे रहियो ॾाते जो ॻोठ ऐं महिरापुर को परे आहे 10 किलोमीटर बाग बचरा परियां 2 किलोमीटर ॾाते जो ॻोठ सुभाणे ई हलियो आहे ॿिनि ॾींहंनि में इनशाला इहो रेशो बीहजी वेंदो डॉक्टर साहिबु वटि हिकु टेक इलाजु मौजूदु आहे मुंहिंजा सजण साईं ठीकु आहे न दस्ती साहिबु घबराई न डॉक्टर साहिबु कॾहिं इलाजु मौजूदु डॉक्टर साहिबु ते को आप बि ॿुधई थी पर तेको नंढड़ीअ ॾेख 1.5 साल जी उहो तकलीफ़ आहिनि उतां ई पलाईंदी न इतला परे हा हल ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहे बस तूं ॾिखला वञेसि ठीकु आहे न मुंहिंजा साईं डॉक्टर साहिबु सुभाणे ई तूं नंढड़ियूं गिन आहे इनशाला रिज़ल्ट मिल सही ते ॾू ॾींहं जा पोइ ॿुधाइसीं ॿिए हफ़्ते प्रोग्राम जी कॉल करूं त साईं माशाला नंढड़ी को फ़र्क़ु आ गए ठीकु आहे न भेरा माशाला
1: जेसे बिल्कुलु हिकु त जी
0: नंढड़ी जेको
1: आहे त नंढड़ो ॿारु आहे उन जे लाइ हूअं बि असां पेशंट खे इहे चवंदा आहियूं नंढड़ो ॿारु रूबरू ॾेखारियो वञे उन खां अलावा असां ताईं जेसि ताईं पहुचनि त हिकु त जेको आहे सो उनजी फीड ते हूंदी आहे ज़ाहिर या नंढो ॿारु आहे फीड ते हूंदो त उनजी मदर खे जेको आहे सो अमड़ खे परहेज़ करणु घुरिजे चांवर ऐं गोश्त खटी शयूं वग़ैरह अहिड़ियूं शयूं इस्तेमालु हरगिज़ न करणु खपनि जंहिंसां जेको आहे सो इहा तकलीफ़ जेको आहे सो ॾींहों ॾींहुं अञा उन में वाधारो अची वेंदो इन जे करे जेको आहे सो ऐं जिन महिल उनखे वेझारनि त ख़्याल सां उनखे कननि जी सफ़ाई करे या कन में कप विझी जे कन में एक्स्ट्रा पाणी वग़ैरह जेको आहे सो न पवे ऐं रूबरू ॾेखारनि त उनजी दवा
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ 0301-96-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जंहिंजो 30 साल तजुर्बो आहे मोस्ट सीनियर डॉक्टर आहे इस्लामाबाद खां डॉक्टर साहिब जी शुरूआति थियल आहे इस्लामाबाद कराची हैदराबाद मोरो मेहरापुर नवाबशाह पूरे पंजाब खां वठी करे पूरे बलोचिस्तान जा बि डॉक्टर साहिबु वटि मरीज़ ईंदा आहिनि गुज़दार खां वठी करे झलमंगसी बलोचिस्तान कोयटा खां डॉक्टर साहिबु वटि मरीज़ चंदा मेहरापुर शहर में डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज आहे डॉक्टर साहिब जी उनसां वाबस्ता आहे जर्मनी सां डॉक्टर साहिब जी हिकिड़ी फ्रेंचाइज आहे जर्मन होम्योपैथिक वारनि जी उते डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे मेहरापुर में डॉक्टर साहिब जे तावन सां हिते इहा फ्रेंचाइज खोली वई ऐं अलहमदिल्ला उन खे छह साल हले तो पो तो काफ़ी मरीज सेहतयाब थी चुका आहिन। जो मेहरापुर में डॉक्टर साहब के 6 साल थे डॉक्टर साहब उन टाइम जो अच कर फ्रेंचाइज इतने खोल रही अल्लाह ताला के हुक्म से अल्लाह साईं की जात शिफा दियण वाली है तो इं ही है तो शिफा अल्लाह साईं की जात रही है इलाज डॉक्टर कह है। काफ़ी अड़ा मरीज आज जो सेहतयाब थे तेजे प्रोग्राम में बजरिया लाइव कॉल शामिल थी सको था 0301-9196-851 एक कॉलर लाइन से मौजूद है कॉल की तरफ वेंदी जी फेसबुक जरिए दोस्त गडन उन्होंने भी मेहरबानी है। मुझी पर्सनल आई डी है ADV हाकिम अली जिसकानी ADV हाकिम अली जिसकानी उन असि वो लाइव इन वक्त हले पो शेयर भी कर कमेंट्स भी जरूर सवाल कर कमेंट्स भी प्रोग्राम में जरूर शामिल कह हल्दी हलूं था कॉल की तरफ कॉलर लाइन से मौजूद है। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम
0: साईं मुजा केर साहब पियो गलाए
2: शर्मा मोहम्मद सचल कांदड़ो तो गया
0: खुशामदी चों था मोहम्मद सचल कांदड़ो साहब किथा पियो गलाए मुजो साईं
2: करी मीरवा का साईं
0: छा पुछण चाहि दो डॉक्टर साहब का मुजा दा
2: सो एक रिक्वेस्ट आए तो मुजो थोड़ो वजन जो क्वास वधी चुको आए एतरी उम्र भी ना है आ उनमा जो क्वास डॉक्टर साहब के मारो कष्ट कनो तो मा जो वजन कम करने के लिए
0: अमल कबो सेहत सेहत बाबत जो भी मशवरों वो थाको ना दवा तेजे घर पई आ थी तव्हां पीअंदो कोन त दवा तव्हांखे उते पई जॻह ते तव्हां हुनखे ॾिसी करे रिज़ल्ट कोन था वठी सघो न मुंहिंजा सजण ई कमु आहे तव्हां ख़ाली मशवरो वठी छॾींदो हर दफ़े इन जो को बि फ़ाइदो न आहे। डॉक्टर साहिब खे मां चवां थो तव्हांखे ॿुधाए थो ठीकु आहे मुंहिंजा भाउ बाक़ी छा आहे असुलु प्रॉपर इन जो इलाज मौजूदु आहे बिना साइड इफेक्ट जे ठीकु आहे को बि साइड इफेक्ट न आहे। डॉक्टर साहिब वटि दवा मौजूदु आहिनि रूबरू ॾेखारे वञो हलिया अचो ट्रीटमेंट करायो पंहिंजो वज़न वग़ैरह डॉक्टर साहिबु हर शइ चेक कंदो आहे वज़न वारे जो पंहिंजो वज़न चेक कंदो आहे वेट कांटो डॉक्टर साहिब वटि पियो आहे कदु जंहिं न आहे वधंदो उनजो कदु चेक कंदो
2: आहे
0: उहो मां अॻियां भई तव्हांखे ए टू ज़ेड ॾिसियो मुंहिंजा सजण साईं ठीकु आहे मुंहिंजा सजण साईं तव्हां FM ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो मज़ीद रूबरू ॾेखारे वञो।
1: हिकु ॻाल्हि ॿी वाज़े कंदा हलूं त असां वटि होम्योपैथिक में कहिड़े बि इलाज जे हवाले सां ॻाल्हि कयूं कहिड़े बि मर्ज़ में जीअं मेडिसिन्स में ईअं थींदो आहे मेडिकल में त परे खां मेडिकल में दवाई ॿुधाई वेंदी आहे भई खंघि थियो त तव्हां फलाणो सीरप पी छॾियो या कहिड़ी तकलीफ़ थिए त तव्हां हीअ होम्योपैथिक में मरीज़ जी हिस्ट्री वरिती वेंदी आहे उनजे कदु उनजे बुत उनजे कलर उनजी कंडीशन जे मुताबिक़ जेको आहे सो हुनजी हेरेडिटी ख़ानदानी हिसाब सां उनखे बाद में जेको आहे सो उनजो टेस्ट वग़ैरह ॾिसी करे पोइ जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे रिकमेंड कई वेंदी आहे ईअं हरगिज़ दवा ॿुधाई न वेंदी आहे कंहिं बि पेशेंट खे असां पंहिंजे 30 सालनि में ईअं घर वेठे कंहिंखे बि दवा इवन उहो पेशेंट हे त फ़ोन ते पुछे थो पर असां वटि केरु ईंदो आहे ऐं चवंदो आहे त असांखे दवा ॾियो त असां उनखे बि दवा फलाणे जी घर वेठे जी न ॾींदा आहियूं हालांकि हू फीस बि ॾींदा आहिनि लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो उन पेशेंट खे रूबरू ॾिसणो पवंदो आहे हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त हिन जे लाइ ज़ाहिर आहे उनजो वजूहात अॻे दफ़े बि ॿुधायोसीं त कहिड़ियूं वजूहात हूंदियूं आहिनि सो इन जे करे अदे खे इहा ई रिक्वेस्ट आहे त रूबरू ॾेखारे वञनि वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि चीज़ मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो। एहसान लगारी साहिबु मोरो खां असां सां गॾु आहिनि। इन खां अलावा ॻोठ मोहम्मद ॻोठ वलीदाद खान लुंड खां मोहम्मद सिद्दीक़ लुंड प्रोग्राम ॿुधे पियो। वली उल्ला सिद्दीक़ी साहिबु असांजो प्रोग्राम ॿुधे पियो। गॾे जी खां ख़ैस भलीकार चऊं था सभिनी दोस्तनि खे जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि। हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो त हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गॾु गॾु जो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94।